आकाशवाणी तवांग संगे छमा नबदक छुजे ग्रो कुन गर्म खलेउनी दा शेदन लिरम चितको चुदुर देश उतलेरमा टुलकु तेंजन गुमेर बछिसी थुबदेन शेडब्लिंग फाउंडेशन सोखांगनेङा दवसुम बक्सस चिलंग सुरगो चुया देश दुजिन खेबरजन शिबसाग दवा सस चिलंग सखचे लिथी रिंग केसे चेनपो शिवल हसी जेनो Chenju Chenmo Monkey Gaguria, Tresheno, Nink, Dunson, Gatenjo, Baj, Densui, Nau Shuji, Shugdum, Zeguka, Tavangunpak, Gelong, Sangye Letasi, Gotino, Lamachopak, Choganing, Shuji, Sopu, Ning, Dulgudensingumarimbuchi, Guse, Shabri, Tinuktoga, Treasure Pipkan Basi, Tenshu Buyu, San Nang Sa.